Hey friends, welcome back. Tune करिछंदी आकाशवाणी FM Rainbow Cuttack 100.4 frequency रे आमे पहुंची छौ आपण माननका पाख को एंड जो माने frequency बाहर अछंती से माने हमको news on AIR app live streaming रे सुनि छंती. Yes, so चली छी morning melody and आपणका साथी स्मृति को आज रा सकाळ रे आपण माने सुनि छंती. तेज शुणा को जमा भी भूलिनी प्रायोजित कार्यक्रम भारत मसला स्कूल टाइम आज ठीक 9:30 बजे 30 मिनिट रे